0: जंग पयात छंद
1: नमो सर्व माने समस्ते निदाने नमो देव देवे पेखी पेवे
0: नमो काले काले नमो सर्व पाले नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे
1: अनंगी नाथे नृसंगी परमाथे नमो।